0: रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा। दिस प्रोग्राम वॉज रिकॉर्डेड इन द स्टूडियोज ऑफ आकाशवाणी मुंबई एंड दिस ब्रॉडकास्ट केम टू यू फ्रॉम आकाशवाणी दिल्ली।
1: സമയം 4 മണി കഴിഞ്ഞ് 57 മിനിറ്റും 15 സെക്കൻഡും.